0: Politics. East, West, 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakal Beats.
4: Sakal Beats.
5: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात. मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात, एनर्जी करीत आहात ऑन RM3 रेडिओ मनोरंजन. तर सिखो तासाचा लय भारी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. अँड ऑल्सो ट्रिपिंग सम धमाल बीट्स इन युअर मॉर्निंग 10 वाजतापर्यंत. तर सिखो नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या व शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीट्सचा कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून.

रसिको अप्रतिम सुरुवात झाला आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर सिखो सकाळची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने झाली की संपूर्ण दिवस आनंदाने उचलून निघतो. तर चला आजच्या दिवसासाठी देवाकडे फक्त एकच मागणं, मनात शांतता आणि चेहऱ्यावर हसू. तर ऐकूया लालती भंडार इन द व्हॉइस ऑफ अतुल आणि साथी कलाकारांच्या.

0: Sakara Beats.
1: Sombar te shukravar.
2: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: Trasikho. अप्रतिम सुरुवातच झालं आजचा आपला सकाळ बीचचा कार्यक्रमाचा. रसिको स्टेशन टू कनेक्टेड विथ अस 10 वाजतापर्यंत. आणि रसिको आपलाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या. आणि या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे वेसावची पारू इन द वॉइस ऑफ द वन अँड ओनली वैशाली सामंत.

0: RM3 Radio. Radio.
1: Terasiko terasa romantiko ya, ya putih romantik kita saha sabarere mana taken from the movie Mitwa. Anirasiko prem hanje fakta I love you mhanna nahi. Prem hanje samocha vyakti la samjun ghena, ticha kalji ghena, ani ticha anandat apla anand shodhne. Prem hanje sobat astana, sundara vatna ani dur astana hi manane java rahana. आणि रसिको म्हणूनच प्रेम ही जगातली सर्वात सुंदर भावना आहे. तर ऐकूया सावरे रे मना, टेकन फ्रॉम द मूवी मिठवा.

कधी ती एका नजरेतून व्यक्त होत, तर कधी एक स्माइल मधून, तर कधी एखाद्या सुंदर गाण्यातून। आणि रसिक हो म्हणूनच आता आपल्या कार्यक्रमातलं पुढचं गाणं खास त्या व्यक्तीसाठी जी तुमच्या मनाच्या अगदी जवळ आहे।

0: सोमवार ते शुक्रवार,
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: तर सिखो एम्सच्या घरनुसार साडे 9 वाजलेले आहे आणि फक्त 30 मिनिट राहिल्या कार्यक्रम संपण्यासाठी. तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण देत राहा 10 वाजतापर्यंत, कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे.

तरसिको कई शंकनाही का पन्याता साथ सा कार्यक्रम पूरी पूर आनंद घेता हात तर पुढील गीता कडे वळूया पोरी सांगतय इंता वैसव शशिकांत नारायण आणि रसिको जुनी गाणी जुनी होत नाहीत कारण त्यांच्यात आज ही जुन्या आठवणींचा सुगंध असतो.

तर सिखोया गाण्यानंतर शेवटचा गाणे असणार आजचा आपला सकाळपीचा कार्यक्रमाचा. तर सिखोया सकाळी सकाळी रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. तर सिख स्टे कनेक्टेड विथ अस 10 वाजता.

0: हाय, ऐक ना.
1: बोल ना.
0: मी बॉयफ्रेंड, तू गर्लफ्रेंड होशील का?
1: काय
0: असं तुझ्या मैत्रिणीला सांगायचंय, मी तिच्यावर खूप प्रेम करतो ग.

तर शेवटचा गाणं असणार आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर सिखो आज्ञा सावी, आपली साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद व शुभ दिन.